अनुपमेयः सुरु युद्धे राम रावणांचे। या युद्धाच्या भीषण धुमश्चक्रीत श्रीरामाने रावणाचा सारथी मारला, रथ मोडला, मुकुट छत्रासह उडवून दिला, बाणवर्षावानी त्याला जर्जर करून टाकलं। तो हतबल झाला आहे असं पाहून श्रीराम उदारपणे म्हणाले, रावणा तू परत जा, थकलायस, उद्या परत ये। अपमानित अवस्थेत रावण परत आला आणि मग त्यानं आपला धाकटा भाऊ जो कुंभकर्ण त्याला जागा करण्याची राक्षसांना आज्ञा दिली। तो महाबलाढ्य कुंभकर्ण 8-8 महिने झोपून राहत असे। त्याला उठवण्यासाठी राक्षसांनी त्याच्या कानाभोवती भेरी, पणव आणि कुंभवाद्य यांचा कल्लोळ केला। अंगावरून हत्ती गेले तरी शरीरावरचे केवळ रोमांच हल्ल्याचा त्याला भास होई, इतका तो कुंभकर्ण भयंकर आकाराचा होता। कुंभकर्ण जागा झाला। रावणानं त्याला आपल्या पराजयाचं वृत्त सांगितलं आणि अत्यंत काकुळतेनं त्याच्या सहाय्याची याचना केली। कुंभकर्ण थोडं हसत म्हणाला, योग्य समयी जागविले बांधवा मला, योग्य समयी जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला। पाप्या प्रति आत्मघात, पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या।

नरक पात अटल चिजो नियती ने नियम योजिला लंकेवर काल कठिन आज पातला। तब मानसी आत्मगर्व विषमय तब आयु सर्व बोध शब्द कधिन मधुर तुझसी लागला लंकेवर काल कठिन आज पातला। विभीषण कृत सत्य कथन अप्रिय परिपथ्य वचन झिड़कारन एक आप्त तूच हरविला लंकेवर काल कठिन आज पातला। मंदोदरी विनविनित हित गमले तुझसी अहित भावतिचा पाय तळी व्यर्थ तुडविला लंकेवर काळ कठिण आज पातला। पाहुनिया देश समय पडताळून न्याय अनय कार्या प्रति हात कधी तू न घात घला लंकेवर काळ कठिण आज पातला। मनी आला तो निर्णय ना विचार ना विनिमय सचिव कुणी पार खुनी तू न पाहिला लंकेवर काळ कठिण आज पातला। प्रिय तितके ऐकलेस अप्रियते त्यागिलेस यात घात तूच तुझा पूर्ण साधिला लंकेवर काळ कठिण आज पातला। उपदेशा हान समय लंकेशा होई अभय कर्तव्या कुंभकर्ण नाही विसरला लंकेवर काळ कठिण आज पातला। बोलवी मज बंधु भाव रणित्याचा बघ प्रभाव रिपु रक्ते भिजविन मी आज पृथ्वीला लंकेवर काळ कठिण आज पातला। सहज वध्य मदसी इंद्र कोण क्षुद्र रामचंद्र प्राशिन मी क्षीर सिंधु गिळीन अग्निला लंकेवर काळ कठिण आज पातला। वचन हाच विजय मान करी सौख्ये मद्यपान स्कंधी मी सर्व तुझा भार घेतला लंकेवर काळ कठिण आज पातला।